त पोइ उहे चार जॾहिं उथी करे उन महफ़िल मां ॿी महफ़िल में वेंदा आहिनि त पोइ उन्हनि लाइ बि उहे चवणु शुरू करे छॾींदा आहिनि त फलाणो अहिड़ो फलाणो अहिड़ो फलाणो अहिड़ो ऐं हर उहे सभई चार हिकु ॿिए लाइ चई रहिया हूंदा आहिनि लेकिन पंहिंजे लाइ न वरी उते जंहिं जिन चइनि सां उहे वेठा आहिनि वरी उहे चारे चई रहिया हूंदा आहिनि वाक़ई यार मतिलबु दुनिया साड़ोली आहे पर असां न आहियूं ऐं वरी उहे ॿिया टे जेके उथी विया उहे पंहिंजी जॻह ते चई रहिया हूंदा आहिनि बिल्कुलु दुनिया ॾाढी ख़राबु आहे कोई कंहिंजो नाम न बि खणे त पाण खे पारसा सम्झी ॿियनि खे ख़राबु चवंदो रहंदो आहे लेकिन इहो कॾहिं कोई न सोचींदो आहे त असां बि जेको पाण खे पारसा सम्झी ॿिए खे ख़राबु था सम्झूं ऐं ॿिए लाइ असां बि ॿिया आहियूं जी दोस्तो त पोइ दुनिया ॾाढी साड़ोली ते ॻाल्हि यादि आई त आवाज़ जी दुनिया जे जादूगर आवाज़ जी दुनिया जे जादूगर मोहतरम जनाब रेस्पेक्टेबल उस्ताद मंज़ूर सखीराणी साहब ख़ूब ई जेको आहे त इन्हनि लफ़्ज़नि खे बयानु कयो आहे मां सम्झां थो उस्ताद बुख़ारी शायरी आहे की कमी बेशी माफ़ बुख़ारी चए थो त दुनिया ॾाढी साड़ोली या जेकॾहिं कंहिं ॿिए जी आहे त पोइ उहो आफ्टर सॉन्ग उन ते ॻाल्हि ॿोल थी वेंदी बहरहाल गीत आहे आवाज़ जी दुनिया जे जादूगर जो उस्ताद मंज़ूर सखीराणी अचो त पोइ गॾिजी करे इंजॉय कयूं हिन ट्रैक खे

0: कई आहे या अञा इरादो रखो था?
1: सर असल में असां पुछण था चाहियूं, हिकिड़ो त आहे गर्मी, असां आहियूं मज़ूर माण्हू।
0: ठीकु आहे। सन ब्लॉक बि हूंदी आहे, उहा असांजी कंपनी में आहे, त जेकॾहिं उहा तव्हां हेल्पलाइन ते कॉल कंदो सन ब्लॉक

उहो त बहितर आहे त ॿाहिरि लॻाए करे वञो त इफेक्ट माना वध में वधि ठीकु आहे, रंग जेको आहे त डैमेज कंदी आहे उस, पर उन जे लाइ सन ब्लॉक हूंदो आहे, कुझु थोरो घणो डैमेज घटि थींदो आहे। अच्छा ठीकु आहे, उन खां अलावा ॿी शइ जेका आहे त पोइ क्रीम जेको बि इहा आहे अप्लाई कयो तव्हां, उन खां अलावा राति जो त लाज़मी इस्तेमालु कयो, जेको सो रिज़ल्ट ॾींदो ऐं बहितर थींदो। बाक़ी उस में वञण खां अॻु में जेको आहे त ज़ाहिर एहतियात बि कबो आहे, मज़दूर माण्हू त उस में कमु कंदो आहे जेतिरो थी सघे, पर राति जो उनखे तव्हां मर्ट सर्ट कंदो त ग्लो ईंदो आहे चहिरे ते। पोइ खणी हाणे जेको आहे त दवाऊं कंपनियुनि जी आहिनि असांजी।

कंपनी जी टिन ॾींहंनि जो रिज़ल्ट जी दावा आहे, पर दावा मुराद ईअं आहे। ऐं ॿियो साबुण, ॿियो साबुण, हाणे साबुण तव्हां कोई न कोई हूअं बि इस्तेमालु कंदा हूंदो न मज़दूर लाइ, त अञा वधीक साबुण सुबुह बि शाम करे त तड़ करे त राति बि करे, ठीकु आहे न, व्यंजण व्यंजण जेको आहे न हूअं बि बहितर आहे। गर्मियूं आहिनि अञा मौसम, त पोइ घटि में घटि गर्मियुनि में ॿ भेरा टे भेरा बि जेको आहे वेंझे, त पोइ उहो सुठे साबुण सां वेंझे साबुण इस्तेमालु कयो, स्टार्ट कयो ऐं क्रीम राति जो लॻायो, बहितरीन ईंदो। बाक़ी साइड इफेक्ट कुझु बि न हूंदो आहे, ग़लति कुझु बि न आहे हुन में। चाहींदो को फरमाइश करणु चाहींदो, को दोस्तनि जा नाव शामिलु, छाकाणि त हिकिड़ी फरमाइश असां

0: हुन सां गॾोगॾु फीडबैक बि वठंदासीं। मिल्क राइस ब्यूटी शो जो प्रोग्राम आहे, स्पॉन्सर्ड प्रोग्राम आहे। हुन में जेको आहे त मिल्क राइस जूं ज़बरदस्त प्रोडक्ट्स आहिनि, मिल्क राइस जूं ज़बरदस्त प्रोडक्ट आहिनि। मिल्क राइस जी प्रोडक्ट में मिल्क राइस ब्यूटी क्रीम, मिल्क राइस ब्यूटी सोप, मिल्क राइस एक्नी क्रीम आहिनि। ऐं दोस्त जीअं पुछा कई त उहो हुन में असां ते इफ़ेक्ट थींदो न थींदो, उहो त मूं अव्हांजो कॉन्सेप्ट क्लियर करे छॾियो। जंहिंखे अञा बि को डाउट हुजे त पोइ उहो इहो आहे त ॾिसो, जीअं को बि फेशियल हूंदो आहे चहिरे ते, पर कंहिं कंपनीअ जो ब्रांड जो हूंदो, असांजो बि हूंदो, उहो हुनजो फेशियल जो बि तव्हां आज़मायो वठो, त उहो चहिरे ते ग्लो आणींदी आहे, हिकिड़ी मतिलबु ताज़गी आणींदी आहे। ग्लो खे सम्झो अवां ताज़गी आणींदी आहे, त उहो वधीक डैमेज न थियणु ॾींदी आहे चहिरो उहो इस्तेमालु करण सां, रेगुलर सां। बाक़ी ज़ाहिर आहे असांजा रंग जेके आहिनि त असांजा मिडल ईस्ट जा सभिनी माण्हुनि जा मोस्टली जेके रंग आहिनि उहे कणकावा रंग आहिनि, ऐं अछे मां मुराद जेको बिल्कुलु गोरा आहिनि, त उहे गोरा असां प्रॉपरली त अंग्रेज़नि खे चवंदा आहियूं। हा, कुझु माण्हू उहे आहिनि जेके बिल्कुलु असां चमन जो गीत बि प्ले करे छॾंदासीं, उहे ईअं जीअं चयो आहे त खीर वटे में गुल गुलाब तरे, जीअं नासी वॻे में पिरी चिटो थो भरे थी। जी दोस्तो, कॉल्स बि आहिनि ऐं फरमाइशूं बि आहिनि, पोइ ठीकु आहे कॉल वठूं था हिकु त, उन खां पोइ जेका त फरमाइश न वधंदासीं। हलो, अस्सलाम वालेकुम। केरु अदा किथां खां?
1: सईद अहमद खासकेली बाबा कोर्की खां।
0: सईद खासकेली साहिब किथां?
1: कोर्की खां, मां पीर वसण।
0: पीर वसण खां, वेलकम भलीकार साईं मुंहिंजा, कहिड़ा हाल आहिनि? उमेद आहे रिज़ल्ट ॾींदी आहे, ऐं दावा खे दलील जो मौको ॾियो ऐं प्रोडक्ट इस्तेमालु कयो, उन खां पोइ असां फीडबैक बि वठंदासीं। अव्हां खां ॿियो छा चवणु चाहींदो मुंहिंजा भाउ? बिल्कुलु बिल्कुलु, मिल्क राइस जूं ब्यूटी क्रीम बि आहे ऐं जेको आहे ब्यूटी सोप बि आहे, मतिलबु साबुण बि आहे, ऐं एक्नी क्रीम, एक्नी माना जेका मोहिड़नि लाइ हूंदी आहे, दाग लाइ हूंदी आहे, दाग खे हटाइण लाइ, मोहिड़नि खे ख़तमु करण लाइ उहा एक्नी हूंदी आहे। जेकॾहिं कंहिंखे दाणा आहिनि, एक्नी आहिनि, त पोइ उहो इस्तेमालु करे सघे थो। जी मुंहिंजा भाउ,
1: बिल्कुलु
0: सलाम सखी पीर मौला अली मदद।
1: जी कहिड़ो?
0: ठीकु आहे मुंहिंजा भाउ, ॿ फरमाइशूं थी वियूं, टाइम घटि बचियो आहे, असां थोरी फरमाइश पूरी कंदासीं। कुर्ब लव यू, लख लाइक थैंक यू।